तैयार हो जा, तैयार हो जा, तैयार हो जा। सुन वालो, उजाला ला रहे हैं उजाला ब्रासा मेला फेस्ट इंडोर समर एडिशन डेन हाग में। फूड, म्यूजिक, डांस, शॉप, मार्केट, कल्चर, फैमिली एंटरटेनमेंट, टेस्ट, बॉलीवुड फाइव्स एंड बीट्स। तू तैयार हो जा और जल्दी से अपन टिकट खरीद ले। ब्रासा फेस्ट जादा 29 en zondag 30 augustus. GIA Event Center Den Haag mee. Get your early bird tickets now via brasafest.nl. Super early bird tickets vanaf slechts €8,50. Koop je tickets uitsluitend via de officiële festival website brasafest.nl. Brasafest, powered by utix.nl en Oejala Radio. Brasafest.nl. Be there, feel the fire. अरे, सुन, वाक्टी कर, हाँ, जली ब्रासा फेस्ट, यस, फाज़ 1 इज volledig uitverkocht, sold out, haha, हम बोले रेली तो से toch, heb jij nog geen tickets, dan is dit je kans om de early bird tickets in fase 2, mooi seizoen, in fase 2, te scoren. Wacht niet te lang, want in de volgende fase gaan de ticketprijzen omhoog. Toe jaldi kermausi, jali ghume, jali ब्रासा फेस्ट, ha, 100 jali ब्रासा फेस्ट. Bestel nu via www.brasafest.nl. Groeien met je business of next level gaan? Oejala Radio brengt je daar. Mail naar info@oejala.nl en ontdek de mogelijkheden.

0: अरे अरे अरे अरे सुन सुन सुन भाऊजी सुन
1: चली ब्रासा फेस फास 1 इज volledig uitverkocht en sold out dus heb je nog geen tickets तो भैया से बोल भाऊजी तू मांगे जाए ब्रासा फेस दन इज दिस योर चांस ऑन द अर्ली बर्ड टिकट्स इन फास 2 टू स्कोर भाऊजी सुन तू वक्ती नकर तू देर नकर want in de volgende fase gaan de ticketprijzen omhoog तू जल्दी कर भाऊजी भैया से बोलना चली घूमे चली ब्रासाफेस ब्रासाफेस बेस्टल न्यू फिया www.brassafest

अरे रानी रानी सुन, तू ना जा ना जा सुते अभी, वंद राजा से बोल हाँ जल्दी चल ब्रासा फेस, चली ब्रासा फेस राजा से बोल, और राजा से बोल कि जल्दी से टिकट खरीद ले, फाजे 1 इज volledig uitverkocht, sold out. Heb jij nog geen tickets? Dan is dit je kans om de early bird tickets in fase 2 te scoren. Wacht niet te lang, want in de volgende fase gaan de ticketprijzen omhoog. Toe jaldiker, rani jaldiker, raja se bolna. Chali ghume, chali brasa fest. Ha, 100 tujaye brasa fest. Bestel nu via www.brasafest.com.